आता रेडिओ मनभावनसोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM.

रामकृष्ण हरी। सुख ही मानसिक अवस्था आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे। तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितकेच तुम्ही सुखी राहाल। ह्या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं। बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं। हो, तरी देखील इतरांच्या गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं। म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्याचा काही अर्थ नसतो। सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रह माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत असतो। रामकृष्ण।

नमस्कार श्रोते हो, शुभ दिन आयो रे आरजे शुभांगी सोबत। आज 12 मे। आजचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ। आजचा दिवस सेवा, त्याग आणि करुणेचं प्रतीक आहे। आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन। आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या जननी फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा आज जन्मदिवस। रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या म्हणजेच नर्सेस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो। आरोग्य सेवा हा दिवस आपल्याला आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो। फ्लॉरेन्स नायटिंगेल लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ज्यांनी युद्धभूमीवर जखमी सैनिकांची सेवा करून माणुसकीचा आदर्श ठेवला। आणि आजची बोधकथा। एका रात्री खूप जोराचा पाऊस पडत होता। एक परिचारिका आपली ड्युटी संपवून घरी जाण्यास निघाली होती। तितक्यात एक रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात आला। त्या परिचारिकेनं आपल्या घराचा विचार न करता पुन्हा गणवेश चढवला आणि रात्रभर त्या रुग्णाची सेवा केली। सकाळी तो रुग्ण शुद्धीवर आला आणि त्याने विचारलं, तुम्ही कोण आहात? ती हसून म्हणाली, मी कोणीही नाही, फक्त तुझा त्रास कमी करण्यासाठी ईश्वरानं पाठवलेली एक साधी सेवक आहे। तात्पर्य हेच, निस्वार्थ भावनेने केलेली सेवा हीच खरी ईश्वर भक्ती आहे। तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतोच। दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या मनात करुणा निर्माण होते आणि जो मदतीसाठी हात पुढे करतो त्याचा प्रत्येक दिवस शुभ असतो। औषधांनी बरं करता येतं, पण गोड शब्दांनी आणि प्रेमाने माणसाचा आत्मा बरा होत असतो। आज कुणाचं तरी दुःख कमी करण्याचा प्रयत्न नक्की करूया। आजच्या परिचारिका दिनानिमित्त आपणही संकल्प करूया की संकटात सापडलेल्यांना आपण आपल्या परीने मदत करू। ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार श्रोते हो, आज 13 मे। आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आज आरजे शुभांगी सोबत।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हा

श्रीराम समर्थ 12 मे कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे, तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामकृताची सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी. देवापेक्षासुद्धा नामाचा महिमा अधिक आहे. वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेन असे व्हावे तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला, त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची काळ धरावी. नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही, प्रल्हाद म्हणाला. नाम नाही सोडणार असे म्हणाला. लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कुपेचा फाना फुटायचा नाही. म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. माझा प्रपंच जसा व्हायचाच असे हो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्यापासून राहणार नाही. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं पीक. जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरपर्यंत या सोयाबीनचा पेरा वाशिम जिल्ह्यामध्ये असतो. आणि आपला मागचा अनुभव पाहता सोयाबीनवर मोठ्या प्रमाणामध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याकरता सुरुवातीपासूनच आपण एकीकृत कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा जर अंमल केला तर आपल्याला पुढे होणारं जे नुकसान जे आहे ते आपण बऱ्याच अंशी कमी करू शकतो. त्याकरता सोयाबीनवरील किडींचं आणि रोगाचं व्यवस्थापन याची मूलभूत संकल्पना आज आपण समजावून घेऊ. सोयाबीन पिकावर प्रामुख्यानं रोपमर, मूळकूज, शेंगावरील करपा, सूक्ष्मजीवाणूचा करपा इत्यादी रोग आणि खोडमाशी, चक्री भुंगा, पाणी गुंडाळणारी अळी आणि पाणी खाणारी अळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होत असतो. रासायनिक बुरशीनाशकाचा व कीटकनाशकाचा दुष्परिणाम तसेच त्याचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं सोयाबीनवरील किडींचं एकीकृत कीड आणि रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण प्रामुख्याने जर विचार केला तर सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरण करून घ्यावी. त्यामुळे बुरशीचे बीजे जे आहेत किंवा बुरशीचे तंतू आहेत तर आणि किडींचे विविध जे अवशेष आहेत ते जमिनीवर येतील आणि उन्हाच्या माऱ्यामुळे आणि पक्ष्यांद्वारे त्याचं व्यवस्थापन मिळेल. सोयाबीनची पेरणी जुलैच्या 2 आठवड्यापर्यंत संपवली पाहिजे. विषाणूमुक्त निरोगी बियाणं वापरलं पाहिजे. पेरणीसाठी कीड आणि रोग प्रतिकारक्षम वाण, जसं आपल्याकडे GS 335 या वाणाचा महत्त्वाचा पेरा आहे, पण त्याचबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलं TMS 37, TMS 98-21 या वाणाचे सगळे गुणधर्म समजावून शास्त्रीय मार्गदर्शनाखाली सुद्धा आपण वापर करायला पाहिजे. पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, विशेषतः ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवलं पाहिजे. बांधावर असणाऱ्या किडीचा पूरक वनस्पतीचा नाश करायला पाहिजे. शेतात अगदी सुरुवातीलाच रोगट झाडं जर दिसली तर ते नष्ट केली पाहिजे. चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळं किडग्रस्त पाने, फांद्या हे वाळलेलं असतात, म्हणून किडग्रस्त झाडं आणि वाळलेल्या फांद्या पानाच्या देठाचं आपण नष्ट केल्या पाहिजेत. केसाळी तसेच तंबाखूची पानं खाणाऱ्यांचा त्या लहान असताना जाळीदार पानासह जर नायनाट केला तर पुढे त्याचा जो मोठ्या प्रमाणात उद्रेक होणार आहे तो आपण टाळू शकतो. सोयाबीन पिकाचं नियमित सर्वेक्षण केलं पाहिजे आणि किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा गाठली असेल तर कीड व्यवस्थापनाचे उपाय योजायला पाहिजे. आवश्यकतेनुसार रोगाची तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशीनाशकाची शासनाच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. पानं खाणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाकरता 5% निंबुळी अर्काचा वापर आलटून पालटून केला पाहिजे. सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचं पीक घेणं आपण टाळलं पाहिजे आणि पिकांची फेरपालट केली पाहिजे. आणि बहुपीक पद्धतीचा अंमल जर केला तर सोयाबीन एक महत्त्वाचं पीक आपलं आहे असं समजून बहुपीक पद्धती जर आपण घेतली की सगळ्याच पिकांना जर वाव दिला तर मोठ्या प्रमाणात जो किडींचा उद्रेक, रोगांचा उद्रेक जो होतो तो आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येईल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला शाश्वत कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन मिळू शकतं. म्हणून या सर्व तंत्रज्ञानाच्या संदर्भात जास्त तांत्रिक माहितीची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा आणि तंत्रज्ञान वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मम्मी के बर्थडे के लिए परफेक्ट गिफ्ट सारेगामा कारवा.

റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്. आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडियो प्लेयर. इस तोहफे में है 5000 सुनहरे गाने और कुछ यादें.

माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

नमस्कार श्रोतेओ, रेडिओ मन भावन 90.8 निर्मित स्वर साधना या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी संजय बडगुजर आपलं स्वागत करतो. मी स्वर साधना संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचं प्रशिक्षण देत असतो. अनेक विद्यार्थी या माध्यमातून शिकत असतात. आज आपण स्वर साधना करीत असताना संगीताची ओळख काय ते बघणार आहोत. तेव्हा स्वर साधना या रेडिओ मनभावन 90.8 या कार्यक्रमात दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आज आपण संगीताची ओळख करून घेणार आहोत. संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य या तिघांच्या त्रिवेणी संगमाला आपण संगीत असं म्हणतो. संगीताचा अभ्यास करीत असताना आपण प्रत्येक गोष्टीला एक आधार असतो आणि तो आधार आपल्याला लागतो आणि तो आधार आज आपण शोधणार आहोत. मित्रांनो, कोणतेही आवाज, आता मी जी इथे टाळी वाजवली, हा आवाज म्हणजे ध्वनी आहे. हा ध्वनी म्हणजे संगीत आहे का हो? नाही. तर कोणत्याही आवाजाला आपण म्हणतो ध्वनी, म्हणजे हा आवाजाला हा ध्वनी आहे. पण हा ध्वनी जर मधुर असेल, हा ध्वनी जर मधुर असेल तर तो होतो नाद. आणि हा नाद संगीतात उपयोगात आला तर तयार होते श्रुती. आणि अशा कर्णमधुर श्रुतीला आपण स्वर असे म्हणतो. तर आपल्या लक्षात आलं असेल की स्वर कसे तयार होतात. ध्वनी, नाद, श्रुती आणि त्यातून तयार होणारा स्वर, या सर्व थरातून स्वराची निर्मिती होते आणि त्याला आपण संगीत म्हणतो. पण हे संगीत फक्त गायन, वादन आणि नृत्य या तिघांच्या माध्यमातून होते का? नाही. फक्त गायन म्हणजे संगीत नाही, फक्त वादन म्हणजे संगीत नाही, किंवा फक्त नृत्य म्हणजे संगीत नाही. त्या त्रिवेणी संगमातून जे तयार होतं मिश्रण, त्याला आपण म्हणतो संगीत. या संगीतामध्ये स्वर असतो. आता हे स्वर कोणते कोणते असतात ते आपण बघूया. सा, ज्याला आपण षड्ज असे म्हणतो. रे, ऋषभ. ग, गांधार. म, मध्यम. प, पंचम. ध, धैवत. आणि नी, निषाद. हे सात स्वर आपण संगीतामध्ये वापरतो आणि संगीताच्या विश्वापर्यंत संगीताचा या सात स्वरांशी संगम होतो आणि त्यातूनच जे तयार होतं ते संगीत होते. म्हणजे या सप्तस्वरातून संगीताचा वापर केला जातो. आता हे सप्तस्वर हे कसे असतात? ते स्वर तीन प्रकारचे असतात. शुद्ध स्वर, ज्याला आपण नॅचरल स्वर असं म्हणतो, की जे स्वर आपल्या ठराविक उंचीवर असतात त्यांना आपण शुद्ध स्वर म्हणतो. कोमल स्वर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लॅट स्वर असं म्हणतो, म्हणजे शुद्ध स्वरापेक्षा या स्वरांची उंची कमी असते. तीव्र स्वर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शार्प स्वर म्हणतो, या स्वरांची उंची शुद्ध स्वरापेक्षा जास्त असते, त्याला आपण तीव्र स्वर असे म्हणतो. आता हे स्वर कोणते कोणते असतात हो? तर बघूया आपण. सा, रे, ग, म, प, ध, नी हे सात शुद्ध स्वर आहेत. ह्या सात स्वरांच्या शुद्ध स्वरांच्या सोबत सोबत आपण बघूया की याच्यात चार कोमल स्वर सुद्धा असतात. रे, ग, ध आणि नी हे चार स्वर शुद्धसुद्धा आहेत आणि कोमलसुद्धा आहेत. आणि म, मध्यम, हा स्वर तीव्र असतो. आता या सर्व पाच स्वरांमध्ये आपण विकृतपणा दिसतो म्हणून याला आपण म्हणतो विकृत स्वर. म्हणजे सात शुद्ध आणि पाच विकृत स्वर यांचं तयार होतं सप्तक. आता विकृत म्हणजे कसं? की कधी ते स्वर शुद्ध असतात, कधी ते स्वर कोमल असतात, कधी ते स्वर तीव्र असतात. म्हणजे स्वरांच्या उंचीच्या कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या हालचालींना आपण स्वरांमधली विकृतता म्हणतो. म्हणून त्यांना आपण विकृत स्वर म्हणतो. किंवा त्याला दुसरा शब्द आहे चलस्वर. आणि जे स्वर असतात दोन स्वर उरलेले, आपण म्हणाल की रे ग म धनीचं आपण सांगितलं, मग सा आणि पचं काय? तर सा आणि प हे अचल स्वर आहेत. जसं आपण बघितलं की रे ग म धनी हे चलस्वर आहेत आणि सा आणि प म्हणजे षड्ज आणि पंचम हे दोन स्वर अचल आहेत. अचल याच्यासाठी की हे फक्त शुद्ध असतात, ते कधी तीव्र होत नाहीत, कधी कोमल होत नाही, फक्त आणि फक्त शुद्ध असतात. म्हणून त्यांना आपण अचल स्वर म्हणतो. आता बघू की शुद्ध, कोमल, तीव्र या तीन प्रकारच्या स्वरांमधून 12 स्वरांचा एक समूह तयार होतो आणि त्याला म्हटलं जातं सप्तक. सप्तक म्हणजे काय? सात स्वरांच्या समूहाला सप्तक म्हटलं. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं की 12 स्वर असतात, मग सात स्वर कसे?
तर सा रे ग म प धनी हे सात प्रमुख स्वर आहेत. पण रे ग म धनी हे पाच स्वर जरी असले तरी ते आपण सात स्वरांमध्येच काउंट करतो किंवा सात स्वरांमध्येच त्याची विभागणी केली जाते. म्हणून सात स्वरांच्या समूहाला आपण सप्तक म्हणतो. आता सप्तक हे तीन प्रकारचे असतात. मंद्र सप्तक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लो स्केल म्हणतो, मध्य सप्तक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मिडल स्केल म्हणतो, आणि तार सप्तक, ज्याला आपण हाय स्केल किंवा वरच्या स्केल आपण म्हणतो. तर मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक हे सप्तकाचे तीन प्रकार मानले जातात. आणि या तीन प्रकारांमध्ये आपण बघतो की प्रत्येक सप्तकामध्ये वेगवेगळे बारा स्वर असतात. जसं आपण म्हणूया काळी एक, काळी दोन, काळी तीन, काळी चार, काळी पाच, त्याचप्रमाणे पांढरी एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि पांढरी सात. तर या पद्धतीने हे स्वर विभागले जातात आणि यातून प्रत्येक गायकाची ही स्केल ठरत असते, प्रत्येक गायकाची ही रेंज ओळखली जाते आणि त्या पद्धतीनेच तो गायक गाणं गात असतो, आपला रियाज करीत असतो.

0: da ba ma ga da ba ma ga re re re ga ma da re ga ma da ni ga ma da ni re da ni re ga ma da re ga ma da ni ga ma da ni re da da ni re da da ni re da.
1: आता मित्रांनो, हे संगीत आपण गात असताना स्वराची उंची, स्वराची आपण गायन शक्ती किती आहे, आपल्या गळ्याचा पोत काय हे ओळखलं पाहिजे. आपण आपला गळा असेल काळीकला आणि आपण गाऊ तीनला तर चालेल का? तर नाही चालणार. म्हणून रियाज करताना आपण या सर्व गोष्टींचा वापर केला पाहिजे. साधारणपणे काळी एक आणि दोन ही पुरुषांसाठी किंवा काळी चार आणि पाच ह्या स्त्रियांसाठी पट्ट्या, स्केल पट्ट्या आपण मानल्या जातो आणि त्या पद्धतीने त्याचा श्रवणामध्ये किंवा गायनामध्ये आपण वापर करीत असतो. आणि मित्रांनो, संगीतामध्ये या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जातो. स्वरसाधना करताना या सर्व गोष्टींचा आपण यथायोग्य वापर करून आपण जेव्हा रियाजाला बसतो त्यावेळेला षड्जचा अभ्यास जास्तीत जास्त केला पाहिजे. आपण संगीताची ओळख करून घेताना संगीत हे दोन पद्धतीमध्ये कसे विभागलं गेलं आता त्याच्याबद्दल थोडं बघूया. मित्रांनो, भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे दोन पद्धतीमध्ये विभागलं गेलं आहे, भातखंडे आणि पलुस्कर संगीत. भातखंडे आणि पलुस्कर या दोन संगीताच्या स्वरलिप्या मानल्या जातात. विष्णुनारायण भातखंडे आणि विष्णू दिगंबर पलुस्कर हे दोन महान विभूती संगीतामध्ये होऊन गेले, ज्यांनी संगीताच्या प्रशिक्षणासाठी अहोरात परिश्रम घेतले. विष्णू दिगंबर पलुस्कर हे दोघं डोळ्याने अंध होते आणि विष्णुनारायण भातखंडे हे त्यांचे मित्र, दोघं अतिशय जवळचे मित्र, मात्र सतत त्यांच्या कुरबुरी चालू असायच्या. गुरूंना प्रश्न पडायचा की काय करावं या दोघांचं, पण तरीसुद्धा दोघांच्या अहोरात्र भांडणामुळे विद्यार्थीवर्गसुद्धा संभ्रमित झाला होता आणि त्यातून खूप मोठं एक वादळ संगीतात त्याकडे आलं आणि शेवटी भारतीय सरकारने त्यावेळच्या स्वरलिपी कोणाची मान्य करावी असा प्रश्न आला तेव्हा शास्त्रीय संगीतामध्ये स्वरलिपी, भातखंड्यांची स्वरलिपी आणि पलुस्कर स्वरलिपी या दोघं स्वरलिपींचा आपण अंतर्भाव संगीत प्रशिक्षणामध्ये केला. पण याच्यामध्ये असा आला की पलुस्कर लिपीचा वापर हा जास्तीत जास्त दक्षिण भारतात केला जातो आणि संपूर्ण भारतामध्ये भातखंडे संगीत स्वरलिपीचा वापर हा केला जातो. आणि अशा पद्धतीने आपण या सर्व स्वरलिपींचा अभ्यास, या भातखंडे आणि पलुस्कर स्वरलिपीचा अभ्यास आपण संगीत शिकताना करीत असतो. आता भारतीय संगीताच्या दोन पद्धती आहेत, त्या दोन पद्धती कोणत्या असतील तर उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी, ज्याला आपण हिंदुस्थानी संगीत पद्धती म्हणतो किंवा कर्नाटक संगीत पद्धती म्हणतो. या दोन पद्धतीमध्ये संगीताचा अंतर्भाव केला जातो आणि त्या माध्यमातूनच संगीताचा आपण ओळख करून घेत असतो, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असतो. जेव्हा मी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थी शिकायला येतो, तेव्हा प्रत्येक पालकांचा मला प्रश्न असतो, आमच्या मुलाला क्लास लावायचा आहे त्याला किती दिवसात येईल? तर मी त्याला सांगतो की बाबांनो, संगीत हे दिवसात नाही येत, महिन्यात नाही येत, वर्षातसुद्धा येत नाही. एकदा एका मुलाखतीमध्ये पंडित भीमसेन जोशी यांना एका निवेदकाने विचारलं की पंडितजी, आपल्याला संगीताबद्दल किती रागांची माहिती आहे? तर त्यांनी सांगितलं, मला किती रागांची माहिती आहे हे महत्त्वाचं नाही, मला अजून सहासुद्धा कळलेला नाही, म्हणजे मी किती अज्ञानी आहे. संगीत हा एक बहुत बडा सागर आहे, उसमें से एक बूंद बनने की मैं कोशिश कर रहा हूँ. इतकं गूढ ज्ञान पंडितजींनी त्या मुलाखतीत दिलं होतं आणि तेसुद्धा मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो की आपण संगीतामध्ये विद्यार्थी असलं पाहिजे. आणि जो शिक्षक संगीतामध्ये कायम विद्यार्थी असतो, कायम शिकत राहतो, आणि तोच आपला संगीताचा विकास आणि आपला स्वतःचा विकास आणि आपल्या पुढच्या पिढीचा विकास हा करू शकतो. आणि संगीताचा ओळख करून देत असताना, संगीताच्याबद्दलची माहिती सांगत असताना, संगीत हे कसं पुढे आलं आपण मागच्या भागात बघितलं की शास्त्रीय संगीताची जी परंपरा आहे ती गुरुकुल पद्धतीतून क्लासेस पद्धतीपर्यंत आज आज आपण एका तासात संगीत शिकतो. प्रत्येक विद्यार्थी क्लासला जातो आणि एक तास गुरुजीकडे जातो. पण पूर्वी असं होतं का हो? नाही, पूर्वी 24 तास शिष्य हा गुरुच्या समोर असायचा. पण तरीसुद्धा आज आपण गतिमान जीवन जगत असताना संगीताची ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याला क्रमिक पद्धतीने संगीताचा सहारा घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीने संगीताची ओळख आपण करून घेत असतो. आणि म्हणून संगीताची ओळख आपण करून घेत असताना या सर्व गोष्टींचा वापर केला पाहिजे की आपण स्वर आपले स्वर पक्के केले पाहिजे. कुठलंही गाणं गात असताना आपण आपला स्वर आपला सा व्यवस्थित लागतो आहे की नाही ते आधी शिकलं पाहिजे. आपल्या गुरुजींना विचारलं पाहिजे की गुरुजी सा रे गम पधनी काय आहे, गुरुजी प्रत्येक स्केल काय आहे. आणि गुरुजींचंही काम आहे की आपल्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवलं पाहिजे, तरच आणि तरच आपण संगीताचा वापर हे करू शकतो. तेव्हा आजच्या भागात आपण इतकंच करूया की संगीताची ओळख या माध्यमातून पुढे नेऊया, संगीत शिकूया, संगीत शिकवूया. धन्यवाद.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
1: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284-99433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरच्या शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. RK फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं. याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं.

0: ट्यून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं। या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली। ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी सच है दुनिया।

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहितीये का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. हा हा हा, आता जरा आठवतो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवतो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक, वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं। ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: मनसे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व। ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत, पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे। पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत। आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय, ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।

रामकृष्ण हरी। सुख ही मानसिक अवस्था आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे। तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितकेच तुम्ही सुखी राहाल। ह्या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं। बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं। हो, तरी देखील इतरांच्या गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं। म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्याचा काही अर्थ नसतो। सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रह माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत असतो। रामकृष्ण।

नमस्कार श्रोते हो, शुभ दिन आयो रे आरजे शुभांगी सोबत। आज 12 मे। आजचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ। आजचा दिवस सेवा, त्याग आणि करुणेचं प्रतीक आहे। आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन। आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या जननी फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा आज जन्मदिवस। रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या म्हणजेच नर्सेस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो। आरोग्य सेवा हा दिवस आपल्याला आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो। फ्लॉरेन्स नायटिंगेल लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ज्यांनी युद्धभूमीवर जखमी सैनिकांची सेवा करून माणुसकीचा आदर्श ठेवला। आणि आजची बोधकथा। एका रात्री खूप जोराचा पाऊस पडत होता। एक परिचारिका आपली ड्युटी संपवून घरी जाण्यास निघाली होती। तितक्यात एक रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात आला। त्या परिचारिकेनं आपल्या घराचा विचार न करता पुन्हा गणवेश चढवला आणि रात्रभर त्या रुग्णाची सेवा केली। सकाळी तो रुग्ण शुद्धीवर आला आणि त्याने विचारलं, तुम्ही कोण आहात? ती हसून म्हणाली, मी कोणीही नाही, फक्त तुझा त्रास कमी करण्यासाठी ईश्वरानं पाठवलेली एक साधी सेवक आहे। तात्पर्य हेच, निस्वार्थ भावनेने केलेली सेवा हीच खरी ईश्वर भक्ती आहे। तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतोच। दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या मनात करुणा निर्माण होते आणि जो मदतीसाठी हात पुढे करतो त्याचा प्रत्येक दिवस शुभ असतो। औषधांनी बरं करता येतं, पण गोड शब्दांनी आणि प्रेमाने माणसाचा आत्मा बरा होत असतो। आज कुणाचं तरी दुःख कमी करण्याचा प्रयत्न नक्की करूया। आजच्या परिचारिका दिनानिमित्त आपणही संकल्प करूया की संकटात सापडलेल्यांना आपण आपल्या परीने मदत करू। ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजी शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार श्रोते हो, आज 13 मे। आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आज आरजे शुभांगी सोबत।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

श्रीराम समर्थ 12 मे. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे, तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामकृताची सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी. देवापेक्षासुद्धा नामाचा महिमा अधिक आहे. वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेन असे व्हावे तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला, त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची काळ धरावी. नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही, प्रल्हाद म्हणाला. नाम नाही सोडणार असे म्हणाला. लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कुपेचा फाना फुटायचा नाही. म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत. त्यापासून आपलेच मन गढूळ होते. माझा प्रपंच जसा व्हायचा तसे हो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्यापासून राहणार नाही. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं पीक. जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरपर्यंत या सोयाबीनचा पेरा वाशिम जिल्ह्यामध्ये असतो. आणि आपला मागचा अनुभव पाहता सोयाबीनवर मोठ्या प्रमाणामध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याकरता सुरुवातीपासूनच आपण एकीकृत कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा जर अंमल केला तर आपल्याला पुढे होणारं जे नुकसान जे आहे ते आपण बऱ्याच अंशी कमी करू शकतो. त्याकरता सोयाबीनवरील किडींचं आणि रोगाचं व्यवस्थापन याची मूलभूत संकल्पना आज आपण समजावून घेऊ. सोयाबीन पिकावर प्रामुख्यानं रोपमर, मूळकूज, शेंगावरील करपा, सूक्ष्म जीवाणूचा करपा इत्यादी रोग आणि खोडमाशी, चक्री भुंगा, पाणी गुंडाळणारी अळी आणि पाणी खाणारी अळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होत असतो. रासायनिक बुरशीनाशकाचा व कीटकनाशकाचा दुष्परिणाम तसेच त्याचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं सोयाबीनवरील किडींचं एकीकृत कीड आणि रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण प्रामुख्याने जर विचार केला तर सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरण करून घ्यावी. त्यामुळे बुरशीचे बीजे जे आहेत किंवा बुरशीचे तंतू आहेत तर आणि किडींचे विविध जे अवशेष आहेत ते जमिनीवर येतील आणि उन्हाच्या माऱ्यामुळे आणि पक्ष्यांद्वारे त्याचं व्यवस्थापन मिळेल. सोयाबीनची पेरणी जुलैच्या 2 आठवड्यापर्यंत संपवली पाहिजे. विषाणूमुक्त निरोगी बियाणं वापरलं पाहिजे. पेरणीसाठी कीड आणि रोग प्रतिकारक्षम वाण, जसं आपल्याकडे GS 335 या वाणाचा महत्त्वाचा पेरा आहे, तर त्याचबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलं TMS 37, TMS 98-21 या वाणाचे सगळे गुणधर्म समजावून शास्त्रीय मार्गदर्शनाखाली सुद्धा आपण वापर करायला पाहिजे. पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, विशेषतः ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवलं पाहिजे. बांधावर असणाऱ्या किडीचा पूरक वनस्पतीचा नाश करायला पाहिजे. शेतात अगदी सुरुवातीलाच रोगट झाडं जर दिसली तर ते नष्ट केली पाहिजे. चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या हे वाळलेलं असतात, म्हणून किडग्रस्त झाडं आणि वाळलेल्या फांद्या पानाच्या देठाचं आपण नष्ट केल्या पाहिजेत. केसाळी तसेच तंबाखूची पानं खाणाऱ्या अळ्यांचा त्या लहान असताना जाळीदार पानासह जर नायनाट केला तर पुढे त्याचा जो मोठ्या प्रमाणात उद्रेक होणार आहे तो आपण टाळू शकतो. सोयाबीन पिकाचं नियमित सर्वेक्षण केलं पाहिजे आणि किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा गाठली असेल तर कीड व्यवस्थापनाची उपाय योजायला पाहिजे. आवश्यकतेनुसार रोगाची तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशीनाशकाची शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. पानं खाणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाकरता 5% निंबुळी अर्काचा वापर आलटून पालटून केला पाहिजे. सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचं पीक घेणं आपण टाळलं पाहिजे आणि पिकांची फेरपालट केली पाहिजे. आणि बहुपीक पद्धतीचा अंमल जर केला तर सोयाबीन एक महत्त्वाचं पीक आपलं आहे असं समजून बहुपीक पद्धती जर आपण घेतली की सगळ्याच पिकांना जर वाव दिला तर मोठ्या प्रमाणात जो किडींचा उद्रेक, रोगांचा उद्रेक जो होतो तो आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येईल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला शाश्वत कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन मिळू शकतं. म्हणून या सर्व तंत्रज्ञानाच्या संदर्भात जास्त तांत्रिक माहितीची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा आणि तंत्रज्ञान वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. एक खाब तो ये सिलसिले
1: हुए. मम्मी के बर्थडे के लिए परफेक्ट गिफ्ट सारेगामा कारवा.

विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोत्यो, रेडिओ मन भवन 90.8 निर्मित स्वर साधना या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी संजय बडगुजर आपलं स्वागत करतो. मी स्वर साधना संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचं प्रशिक्षण देत असतो. अनेक विद्यार्थी या माध्यमातून शिकत असतात. आज आपण स्वर साधना करीत असताना संगीताची ओळख काय ते बघणार आहोत. तेव्हा स्वर साधना या रेडिओ मनभवन 90.8 या कार्यक्रमात दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आज आपण संगीताची ओळख करून घेणार आहोत. संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य या तिघांच्या त्रिवेणी संगमाला आपण संगीत असं म्हणतो. संगीताचा अभ्यास करीत असताना आपण प्रत्येक गोष्टीला एक आधार असतो आणि तो आधार आपल्याला लागतो आणि तो आधार आज आपण शोधणार आहोत. मित्रांनो, कोणताही आवाज, आता मी जी इथे टाळी वाजवली, हा आवाज म्हणजे ध्वनी आहे. हा ध्वनी म्हणजे संगीत आहे का हो? नाही. तर कोणत्याही आवाजाला आपण म्हणतो ध्वनी, म्हणजे हा आवाजाला हा ध्वनी आहे. पण हा ध्वनी जर मधुर असेल, हा ध्वनी जर मधुर असेल तर तो होतो नाद. आणि हा नाद संगीतात उपयोगात आला तर तयार होते श्रुती. आणि अशा कर्णमधुर श्रुतीला आपण स्वर असे म्हणतो. तर आपल्या लक्षात आलं असेल की स्वर कसे तयार होतात. ध्वनी, नाद, श्रुती आणि त्यातून तयार होणारा स्वर, या सर्व थरातून स्वराची निर्मिती होते आणि त्याला आपण संगीत म्हणतो. पण हे संगीत फक्त गायन, वादन आणि नृत्य या तिघांच्या माध्यमातून होते का? नाही. फक्त गायन म्हणजे संगीत नाही, फक्त वादन म्हणजे संगीत नाही, किंवा फक्त नृत्य म्हणजे संगीत नाही. ते त्रिवेणी संगमातून जे तयार होतं मिश्रण, त्याला आपण म्हणतो संगीत. या संगीतामध्ये स्वर असतो. आता हे स्वर कोणते कोणते असतात ते आपण बघूया. सा, ज्याला आपण षड्ज असे म्हणतो. रे, ऋषभ. ग, गांधार. म, मध्यम. प, पंचम. ध, धैवत. आणि नी, निषाद. हे सात स्वर आपण संगीतामध्ये वापरतो आणि संगीताच्या विश्वापर्यंत संगीताचा या सात स्वरांशी संगम होतो आणि त्यातूनच जे तयार होतं ते संगीत होते. म्हणजे या सप्तस्वरातून संगीताचा वापर केला जातो. आता हे सप्तस्वर हे कसे असतात? ते स्वर तीन प्रकारचे असतात. शुद्ध स्वर, ज्याला आपण नॅचरल स्वर असं म्हणतो, की जे स्वर आपल्या ठराविक उंचीवर असतात त्यांना आपण शुद्ध स्वर म्हणतो. कोमल स्वर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लॅट स्वर असं म्हणतो, म्हणजे शुद्ध स्वरापेक्षा या स्वरांची उंची कमी असते. तीव्र स्वर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शार्प स्वर म्हणतो, या स्वरांची उंची शुद्ध स्वरापेक्षा जास्त असते, त्याला आपण तीव्र स्वर असे म्हणतो. आता हे स्वर कोणते कोणते असतात हो? तर बघूया आपण. सा, रे, ग, म, प, ध, नी हे सात शुद्ध स्वर आहेत. ह्या सात स्वरांच्या शुद्ध स्वरांच्या सोबत सोबत आपण बघूया की याच्यात चार कोमल स्वर सुद्धा असतात. रे, ग, ध आणि नी हे चार स्वर शुद्धसुद्धा आहेत आणि कोमलसुद्धा आहेत. आणि म, मध्यम, हा स्वर तीव्र असतो. आता या सर्व पाच स्वरांमध्ये आपण विकृतपणा दिसतो म्हणून याला आपण म्हणतो विकृत स्वर. म्हणजे सात शुद्ध आणि पाच विकृत स्वर यांचं तयार होतं सप्तक. आता विकृत म्हणजे कसं? की कधी ते स्वर शुद्ध असतात, कधी ते स्वर कोमल असतात, कधी ते स्वर तीव्र असतात. म्हणजे स्वरांच्या उंचीच्या कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या हालचालींना आपण स्वरांमधली विकृतता म्हणतो. म्हणून त्यांना आपण विकृत स्वर म्हणतो. किंवा त्याला दुसरा शब्द आहे चलस्वर. आणि जे स्वर असतात दोन स्वर उरलेले, आपण म्हणाल की रे ग म धनीचं आपण सांगितलं, मग सा आणि पचं काय? तर सा आणि प हे अचल स्वर आहेत. जसं आपण बघितलं की रे ग म धनी हे चलस्वर आहेत आणि सा आणि प म्हणजे षड्ज आणि पंचम हे दोन स्वर अचल आहेत. अचल याच्यासाठी की हे फक्त शुद्ध असतात, ते कधी तीव्र होत नाहीत, कधी कोमल होत नाही, फक्त आणि फक्त शुद्ध असतात. म्हणून त्यांना आपण अचल स्वर म्हणतो. आता बघू की शुद्ध, कोमल, तीव्र या तीन प्रकारच्या स्वरांमधून 12 स्वरांचा एक समूह तयार होतो आणि त्याला म्हटलं जातं सप्तक. सप्तक म्हणजे काय? सात स्वरांच्या समूहाला सप्तक म्हटलं. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं की 12 स्वर असतात, मग सात स्वर कसे?
तर सा रे ग म प धनी हे सात प्रमुख स्वर आहेत. पण रे ग म धनी हे पाच स्वर जरी असले तरी ते आपण सात स्वरांमध्येच काउंट करतो किंवा सात स्वरांमध्येच त्याची विभागणी केली जाते. म्हणून सात स्वरांच्या समूहाला आपण सप्तक म्हणतो. आता सप्तक हे तीन प्रकारचे असतात. मंद्र सप्तक ज्याला आपण इंग्लिशमध्ये लो स्केल म्हणतो, मध्य सप्तक ज्याला आपण इंग्लिशमध्ये मिडल स्केल म्हणतो, आणि तार सप्तक ज्याला आपण हाय स्केल किंवा वरचं स्केल आपण म्हणतो. तर मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक हे सप्तकाचे तीन प्रकार मानले जातात. आणि या तीन प्रकारांमध्ये आपण बघतो की प्रत्येक सप्तकामध्ये वेगवेगळे बारा स्वर असतात. जसं आपण म्हणूया काळी एक, काळी दोन, काळी तीन, काळी चार, काळी पाच, त्याचप्रमाणे पांढरी एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि पांढरी सात. तर या पद्धतीने हे स्वर विभागले जातात आणि यातून प्रत्येक गायकाची ही स्केल ठरत असते, प्रत्येक गायकाची ही रेंज ओळखली जाते आणि त्या पद्धतीनेच तो गायक गाणं गात असतो, आपला रियाज करीत असतो.

आता मित्रांनो, हे संगीत आपण गात असताना स्वराची उंची, स्वराची आपण गायन शक्ती किती आहे, आपल्या गळ्याचा पोत काय आहे हे ओळखलं पाहिजे. आपण आपला गळा असेल काळीकला आणि आपण गाऊ तीनला तर चालेल का? तर नाही चालणार. म्हणून रियाज करताना आपण या सर्व गोष्टींचा वापर केला पाहिजे. साधारणपणे काळी एक आणि दोन ही पुरुषांसाठी किंवा काळी चार आणि पाच ह्या स्त्रियांसाठी पट्ट्या, स्केल पट्ट्या आपण मानल्या जातो आणि त्या पद्धतीने त्याचा श्रवणामध्ये किंवा गायनामध्ये आपण वापर करीत असतो. आणि मित्रांनो, संगीतामध्ये या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जातो. स्वर साधना करताना या सर्व गोष्टींचा आपण यथायोग्य वापर करून आपण जेव्हा रियाजाला बसतो त्यावेळेला षड्जचा अभ्यास जास्तीत जास्त केला पाहिजे. आपण संगीताची ओळख करून घेताना संगीत हे दोन पद्धतीमध्ये कसे विभागलं गेलं आता त्याच्याबद्दल थोडं बघूया. मित्रांनो, भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे दोन पद्धतीमध्ये विभागलं गेलं आहे, भातखंडे आणि पलुस्कर संगीत. भातखंडे आणि पलुस्कर या दोन संगीताच्या स्वरलिप्या मानल्या जातात. विष्णुनारायण भातखंडे आणि विष्णू दिगंबर पलुस्कर हे दोन महान विभूती संगीतामध्ये होऊन गेले, ज्यांनी संगीताच्या प्रशिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. विष्णू दिगंबर पलुस्कर हे दोघं डोळ्याने अंध होते आणि विष्णुनारायण भातखंडे हे त्यांचे मित्र, दोघं अतिशय जवळचे मित्र, मात्र सतत त्यांच्या कुरबुरी चालू असायच्या. गुरूंना प्रश्न पडायचा की काय करावं या दोघांचं, पण तरीसुद्धा दोघांच्या अहोरात्र भांडणामुळे विद्यार्थीवर्गसुद्धा संभ्रमित झाला होता आणि त्यातून खूप मोठं एक वादळ संगीतात त्याकडे आलं आणि शेवटी भारतीय सरकारने त्यावेळच्या स्वरलिपी कोणाची मान्य करावी असा प्रश्न आला तेव्हा शास्त्रीय संगीतामध्ये स्वरलिपी, भातखंड्यांची स्वरलिपी आणि पलुस्कर स्वरलिपी या दोघं स्वरलिपींचा आपण अंतर्भाव संगीत प्रशिक्षणामध्ये केला. पण याच्यामध्ये असा आला की पलुस्कर लिपीचा वापर हा जास्तीत जास्त दक्षिण भारतात केला जातो आणि संपूर्ण भारतामध्ये भातखंडे संगीत स्वरलिपीचा वापर हा केला जातो. आणि अशा पद्धतीने आपण या सर्व स्वरलिपींचा अभ्यास, या भातखंडे आणि पलुस्कर स्वरलिपीचा अभ्यास आपण संगीत शिकताना करीत असतो. आता भारतीय संगीताच्या दोन पद्धती आहेत, त्या दोन पद्धती कोणत्या असतील? तर उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी, ज्याला आपण हिंदुस्थानी संगीत पद्धती म्हणतो किंवा कर्नाटक संगीत पद्धती म्हणतो. या दोन पद्धतीमध्ये संगीताचा अंतर्भाव केला जातो आणि त्या माध्यमातूनच संगीताचा आपण ओळख करून घेत असतो, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असतो. जेव्हा मी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थी शिकायला येतो, तेव्हा प्रत्येक पालकांचा मला प्रश्न असतो, आमच्या मुलाला क्लास लावायचा आहे त्याला किती दिवसात येईल? तर मी त्याला सांगतो की बाबांनो, संगीत हे दिवसात नाही येत, महिन्यात नाही येत, वर्षातसुद्धा येत नाही. एकदा एका मुलाखतीमध्ये पंडित भीमसेन जोशी यांना एका निवेदकाने विचारलं की पंडितजी, आपल्याला संगीताबद्दल किती रागांची माहिती आहे? तर त्यांनी सांगितलं, मला किती रागांची माहिती हे महत्त्वाचं नाही, मला अजून सहासुद्धा कळलेला नाही, म्हणजे मी किती अज्ञानी आहे. संगीत हा एक बहुत बडा सागर आहे, उसमें से एक बूंद बनने की मैं कोशिश कर रहा हूँ. इतकं गूढ ज्ञान पंडितजींनी त्या मुलाखतीत दिलं होतं आणि ते सुद्धा मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो की आपण संगीतामध्ये विद्यार्थी असलं पाहिजे. आणि जो शिक्षक संगीतामध्ये कायम विद्यार्थी असतो, कायम शिकत राहतो, आणि तोच आपला संगीताचा विकास आणि आपला स्वतःचा विकास आणि आपल्या पुढच्या पिढीचा विकास हा करू शकतो. आणि संगीताचा ओळख करून देत असताना, संगीताच्या बद्दलची माहिती सांगत असताना, संगीत हे कसं पुढे आलं, आपण मागच्या भागात बघितलं की शास्त्रीय संगीताची जी परंपरा आहे ती गुरुकुल पद्धतीतून क्लासेस पद्धतीपर्यंत आज आज आपण एका तासात संगीत शिकतो. प्रत्येक विद्यार्थी क्लासला जातो आणि एक तास गुरुजीकडे जातो. पण पूर्वी असं होतं का हो? नाही, पूर्वी 24 तास शिष्य हा गुरुच्या समोर असायचा. पण तरीसुद्धा आज आपण गतिमान जीवन जगत असताना संगीताची ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याला क्रमिक पद्धतीने संगीताचा सहारा घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीने संगीताची ओळख आपण करून घेत असतो. आणि म्हणून संगीताची ओळख आपण करून घेत असताना
या सर्व गोष्टींचा वापर केला पाहिजे की आपण स्वर आपले स्वर पक्के केले पाहिजे. कुठलंही गाणं गात असताना आपण आपला स्वर आपला सा व्यवस्थित लागतो आहे की नाही ते आधी शिकलं पाहिजे. आपल्या गुरुजींना विचारलं पाहिजे की गुरुजी सा रे गम पधनी काय आहे, गुरुजी प्रत्येक स्केल काय आहे, आणि गुरुजींचंही काम आहे की आपल्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवलं पाहिजे. तरच आणि तरच आपण संगीताचा वापर हे करू शकतो. तेव्हा आजच्या भागात आपण इतकंच करूया की संगीताची ओळख या माध्यमातून पुढे नेऊया, संगीत शिकूया. धन्यवाद.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरच्या शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडी सुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. RK फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय या 9 मिनिटाच्या शंकाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

Dick, if

0: ट्यून इन एनी वेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।